0: Paul, jabki sanichar hai 16 tarikh mai ko to bodh graaf ke rehne wale hai dulhe raja Wesley Akash Gopika vivah sanskar hone wale hai Rotterdam ki rehne wali dulhan rani Suragni Jangi ke saath vivah sanskar ke upaksh mein ek dusre ke liye dilo jaan se pyar aur mohabbat ke saath ye nama ko farmaish ke
1: pal bhar mein kaise badalte hain rishte ab to har apna begana lagta hai
0: parivar Gopi aaj ke waaste farmaish ko hum rok dete hain kal ke program mein baki ke farmaish din mein 12 baje laya jayega zarur sun lena आज के वास्ते एक शुभ रात्रि शुभ शाम समस्त परिवार गोपी समस्त परिवार जंगी को ये विवाह संस्कार बधाई हो बधाई हो बधाई हो बधाई हो बधाई